0: तुम्ही ऐकून असतात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी. आईच्या कोंकणी प्रसाराक मोग असं स्वागत.
1: हांव आतां मुखार आपयता अखेरीचे उलोवप आयचे दोतोर फादर ऑल्विन सराव ताणें दायकर मुखार नेऊन आपली बसका स्विकार करची. दोतोर फादर ऑल्विन सराव हांची वळखी आमकां समेज थांग आसा. तांचे सबार नाटक हांगासर खेळून दाखयला आसा आमच्या कॉलेजींत. आदल्या वर्सात फेब्रुवारी 20 तारखेर मंगळूर विश्वविद्यालयात डॉक्टरेट सानद ताणें आपणायिल्लें आसा. दोतोर ऑल्विन तांच्या विशिश्ट नव्य नाटकां पासून भोव स्वामद आसात. येदोळसून ताणी 8 नाटक इंग्लीश जावन कोंकणीक हाडल्यात, 9 नाटक बरयल्यात. आयल्या वर्सू बरयल्लो दादल्या मध्ये तूं सदैव नाटक या खरंच म्हज्या कला जायत्या जाणांनी प्रदर्शनांनी देखुल्लो आसा आनीक ते प्रदर्शनां जावनसो आसा. रुजोरियो प्यू कॉलेज पदवा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट सेंट अँटनी प्यू कॉलेज नारावी हांगासर ते प्रांशुपल जावन वाव दिले आसात. रक्ताची साक्ष आणि धर्म भितर तांचे पैसल्ले दोन बूक. आरोळी प्रतिष्ठानात तांकां राज्यमट्टाची प्रशस्ती लाभली आसा. 2022 म्हणल्यार 2 वर्सां आदी तांणी बरयल्ल्या एम्माऊस नाटकाक पयलें इनाम फावो जालां. ते आतां नाटककार जावन लुवीस मस्केरनस हांच्या नाटका विशांत विशेष करून आब्रामचे यज्ञदान या नाटका विशांत उलोवंक निजाकी सूक्त व्यक्ती ते ताणें दायकर आपले प्रबंध मंडन करचें म्हणून हांव विनंती करतां.
2: मोगाच्या बाप मेलवीन आणि तुम्ही समेस्त मोगाच्या साहित्यनो लुईस मस्करेनस हांणी नाटक हांणी बरयले नाटका पैकी आब्रामाचे यज्ञदान तो एक उत्तीम नाटक. आणि ह्या नाटका वयर लुई मस्करेनस एक नाटकिस्त हो विशय हांव उलोवंक तुमचे मुखार संतोष पावता. आब्रामाचे यज्ञदान लुई मस्करेनस बरयल्लो पवित्र पुस्तक आधारित मोठो नाटक हसो पहिलो चोपो 1948 पुनव प्रकाशनान आपणाचे 21 पुस्तक जावन पुरगटलो. ह्या नाटकाक तो वळचो मंगळूरचो धर्माध्यक्ष बिस्प V.R. फर्नांडिसाची परवणगी वा इम्प्रेमातोर आसा. नाटक करत ह्या नाटकाक एक पवित्र नाटक आणि ब्रॅकेट भितर सेक्रेड प्ले म्हणून ओलायता. हो पवित्र नाटक म्हणच्या की पवित्र पुस्तक आधारित या प्रेरित म्हणलें तर सूक्त म्हणून म्हाका भोगता. पवित्र म्हणताना दैवीक बश्ट जायनातलो कोनसेकार केल्लो अशे पुरा अर्थ आसात. अध्यात्मक संबंद जो म्हणून ती आसा. देखून म्हाका नाटक हो ए सेक्रेड प्ले म्हणच्या की एक पवित्र पुस्तक प्रेरीत नाटक म्हणल्यार जोगतें जायत म्हणली म्हजे अभिप्राय. नाटक बरोवण्याचो उद्देश नाटकाच्या प्रस्तावनांतच आमकां वाचूंक मेळटा. तो म्हणटा लोकांक सुस्तनाशे तांचे मतींत कसलेय बरें वा वायट रिगोवंक आनी तांची मनां बदलूंक नाटका बरी शक्तीवंत आनी युक्तिवंत उपाय दुसरो खंयचोच ना. पत्रां पुस्तकां आनी शर्मा प्रसंगां जायते उपकारांक पडटात खरें, पूण वाचचो लोक उणो आनी शर्मा शिकोवणो क्रिस्तावांक शिवाय अनक्रिस्तावांक मेळची अप्रूप. क्रिस्तावां पैकी सयत कितलेशे जण शर्मा सुकोवन खाण घेवचे वा शर्मा वेळार न्हीद काडचे आसात हाचे वरवीं पुस्तक असो आनी शर्मा प्रसंग असो फळ सडावत लोकांक लाभना. पूण नाटकां निमती ल्हाना वडांक आनी सर जातीच्यांक आमी ओडी येता. धाकटुली बाळशीन धरलेले कोंकणी म्हातारी सुद्दां नाटक म्हळ्यार इतली पिशीं की जेम आनी उपगोणींचे सोडणू खेळ कितलो लांबयलो गी तितलो तांकां चड खुशी अशें म्हणून ते बरयतात. देखून ते सांगतात दूद या वीक गोमानीत गोटून सोडचे तितले सलीसायेन ताणी नाटक ते आस्वादीत करतात अशें म्हणटा. उरले संगती हांव सांगना, आमकां जाता तितले इल्लेशा वेळान सांगूंक प्रयत्न करता. देखून आब्रामाचे यज्ञदान हे काव्य नाटका रुपार बांदूंक आपणाचे सुरविल्ले प्रयत्न म्हणून तो उल्लेख करता. आनी नाटक असो विमर्श करूंक की तो अवकाश करून उलो दिता. नाटकाचे नाव, नाटकाचे नाव आब्रामाचे यज्ञदान. बायबल जण आसच्यांक काणी कितें आसत ते जाणा जावंक त्रास जावचे नात. नाटकाक नाव जोगतें बायबलांत ती आब्रामाचे बलियर्पण इजाकाचो सॅक्रिफीस. म्हणल्यार आमचे कडेन आतां 2 बायबल आसात, बायबल दोगां जाणांनी 3 जण केल्ले, एक विली दा सिल्वान केल्लो आनी विली बार्बोजान केल्लो. तांणी दोगां जाणांचे टायटल ताणें कितें ताका शिरोनाम दिलां हांगे पळयलें. एकल्यान आब्रामाचे बलियर्पण दिलां आनी एकल्यान इजाकाचो सॅक्रिफीस असले नांव वाचूंक मेळटात. नाटकाक आब्रामाचे यज्ञ म्हळ्यार पावतें, पूण यज्ञ म्हणटना उज्यान झुलपावन देवाक भेटोवचें म्हण अर्ज जाता. नाटकेस्तान यज्ञाक दान म्हणलो शब्द कुडसिला, म्हळ्यार आपणाचो कुडीचो व्यक्तित्वाचो भोगणांचो त्याग त्या यज्ञांत आसा. दान म्हळें म्हणून दान म्हणलो शब्द कुडसिताना कळटा. देखून नाटकाक आब्रामाचे यज्ञदान बरें बसता. नाटकाचें नांव नाटकाची काणी कळयता. काणी आब्रामान कोरोंगाच्या इजाकाच्या सॅक्रिफिसा विशयंतलें म्हळें नांव वाचतनाच कळटा. पूण बायबल कळीत नातल्यांक नाटक वाचताना वा पळयताना एका बापायचे आणि पुताचे मानसिक कळवळे जाणा जाऊन नाटक एक दुरंत नाटक एक ट्रॅजेडी म्हणजे चिंताप जाता. नाटकाचे मांडवळ स्ट्रक्चर ऑफ द प्ले. नाटकांत तीन भाग असतात, आदिवचन, नाटक आणि अखेर वचन. नाटकांत तीन दृश्यां या थळ असतात. आदिवचन नाटकाक प्रस्तावनावर काम करून अब्रामाची यज्ञापूर्वाची काणी सांगता. अखेर वचन नाटक करतासो लोकांक शिक्षित करचो उद्देश कळयता. नाटकांत सोग पात्र जरी असतात, अब्राम व प्रायवंत हेब्रेव, इजाक अब्रामाचो पूत आणि थारे हेब्रेव खोळयेचो साखर आणि मेनू मिस्रेमगार साखर. काणयेचे मांडवळ आणि वाडवळ. बेरसेबाच्या मोळ्यांत अब्रामाचे साखर, थारे आणि मेनू लांकडाचे सारे दाळून असतात. थंयसर एक शेळी ही आसा. अब्रामान दिल्ल्या फर्माणाक लागून यहोवाक शेळयेचे बली भेटोवच्याक ते तयाराय करून असतात. वेगवेगळ्या जनांगाचे ते जाल्ल्यान एकामेकाच्या जनांगाच्यो खोडी काढचे प्रयत्नही करतात. तितल्यार अब्राम प्रवेश जाता आणि हात उबारून मागणे सुरू करता. बली भेटोवंक शेळी सोडवंक म्हणून वेताना देवदूत तुका आसचे एकल्याच बाळाक इजाकाक व्हरून बली भेटय म्हणून आज्ञा दिता. देवदूताच्या आज्ञेक पाळो दिलो अब्राम. साखरांक शेळयेक आंबण व्हरूंक सांगता आणि लांकूड व्हावून घेऊन मोर्या पर्वताच्या मुळाक वसोंक आज्ञा दिता. आणि तो इजाका संगी मोर्या पर्वताच्या मुळाक भायर चढता. मोर्या पर्वताच्या मुळांत लांकूड हाडच्या खातीर साखरांक राखून आसचे अब्राम इजाक एक पटीन ते पावुरलेच मोर्या पर्वताच्या शिखराक पळण सुरू करतात. अब्राम लांकडाचो बरो इजाकाच्या कानार दिल्लो पळोवन साखर अजाप पावतात. मोर्या पर्वताच्या तळवेर पावुरलेच अब्राम लांकूड दाळून सारी मांडता. इजाक सारी मांडूंक लांकूड हाडून दिता. ह्या दृश्यांत बापूय पुतांबरले संभाषण काळीज मुड्डून जात आसले. हंगासर अब्राम इजाकाक देवान बली भेटोवंक दिल्लो संदेश आदेश उगडापो करता आणि ताका इजाक तशें जाल्यार बाबा सोम्याची खुशी जाव म्हणता. अब्राम इजाकाक आदेस म्हणून इजाकाचेर तलवार उखलताना देवदूत उबार नाका चरक्याचेर तुजो हात नाका ताका आपडूंक जणा सोम्याक तूं भियेताय म्हूण तूं आणि करूंक नाय म्हूण फाटी तुवें तुज्या एकल्याच पुताक म्हणजे उतरां उद्गारता. अब्राम देवाचो आदेश पाळता. भियान थरथरून मोतीर नाटल्या इजाकाच्या दोळ्यांक बांदिल्ले वस्तूर सोडयता. दोगी देवाक अर्घां देऊन बोल्यांत संपडल्या बोकड्याच्या पिलांक सॅक्रिफीस पेटयतात. देवदूतान अब्रामाक कळसुच्या मुखल्या उतरांनी म्हणजे ह्या उतरांनी म्हज्यान प्रमाण केला, हांवें म्हजे पासून तुज्या एकल्याच पुताक तुवें इन्कार करूंक नातल्याक आशिर्वाद घालतलो तुजेर आनी संत तुजी वाडयतलो. नेकेत्रांत ती आसात कशी आनी रेवेचे कण दर्या वेळेर तशी. हांग अशें म्हणल्या उतरांनी दृश्य काबार जाता. अब्रामाचे यज्ञदान एक सुखांत्य. हो एक सुखांत्य नाटक. इजाकाचें बलिदान जावचें उरता. अब्रामाचो विश्वास सुरू जाता. अब्रामाच्या विधेयपणाक इजाकाच्या कल्तेपणाक जैत लाबता. पूण नाटकांतले संघर्श आकांत आणि सवालोप जावचे तसले, भोगणा जागवचे तसले. नाटकाचो संघर्श आंकांत उपजयता. पात्र आणि बोगचो आकांत प्रेक्षक थंय फाजरता. धाकल्याक देवदूतान इजाकाची बली भेटोवंक आदेश दिताना अब्रामान ओसारचीं उतरां, सायबा घटाय दी तूं हातांक, तुजी इच्छा जारी करूंक आबळे तयार, मोन ना तुजें उतर मिरवोंक, सोलो सोना के दी तुजे ताकिदे भायर, तुज्या सोबदा मुखार म्हजो जीव सयत खोयर, पूण हें म्हजें काळीज म्हज्या रक्तमासाचें, म्हज्या बाळाक कातरूंक फातर करूंक कशें. एक्झिस्टेन्शियल तत्वज्ञानी किर्केगार्ड आयदर ऑर सिच्युएशन वा विष्णुकेचो सन्निवेश आंकांत उपजयटा या ड्रेड म्हूण आमी म्हणटा अशें म्हूण सांगता. हांगासर अब्रामाक असले एका विष्णुकेच्या अडचणीक लोटून धरलें पळोवंक मेळटा. नाटकांतले बापूय पुतांबरलें संभाषण काळीज कळोवचें दसलें. धाकल्याक इजाकान थालवार पळयताना कूडच सगळी खमता म्हणटाना अब्रामान बाळा खमताना तूं म्हाका बेजार जाता म्हणली उतरां. तशेंच मारताय दादा म्हाका, वयतर जालें सांगूंक फाटी करिनाका म्हणल्यार इजाकाच्या उतरांक अब्रामाचे जाप सांगूंकी न्हय दवरूंकी न्हय तूंच ती शेळी पुता म्हज्या सोम्यान म्हाका दिता म्हणली ही उतरां काळजांत उमाळे उपजावचे दसली. नाटकाचे संघर्श सवाल उपजावचे दसली. देवान तुज्या एकल्याच पुताक इजाकाक बली भेटय म्हणटना अब्रामानन देवा ही तुजी खुशी गी म्हणून कित्याक विसारूंक ना म्हणले एक सवाल प्रेक्षकांक दोसता. खोंगता पुताचो सॅक्रिफीस विसारच्या देवाचे मनशापण खंय गेला म्हणले खांतयता. ही देवाची आज्ञा गी या अब्रामचो काय मनशा सॅक्रिफीस भेटोवच्या भोंवतणच्या लोकांच्या रिवाजीक ओळख जालो काय तशें दिसता. थोड्यांक जिजून परगटलो नवे आसलोसो मोगाळ बापय तसलो देवूय ह्या गणिता मुखांत नपयसला म्हूण बघल्यार नवाल ना. कितेंय जावं भावार्थाचे नदरेन पळयतल्यांक हें कांय फरक पडचें ना. नाटकाची भास सगळो नाटक कविता रुपार लिखला. कविता शैली आनी आमी मिलिंद बाबान सांगलें आयकलें लुई मास्करांचे कविताची शैली एकदम उंच आसा. धाकल्याक ನೆಕ್ಕೆ ಎತ್ತರಾ ಅಂತ ಮಿಣ್ಮಿಣ್ ತಾತ್ ಮುಂದೆ ಕಿತಿ ಆಗದಾದ ಸಂದ್ರೆ ಕಿತಿ ಹಾಕಿ ಮಾಡ ಪಟ್ಲ ಅಲ್ಲಿ ಪೊನ್ ರೌತ ಕೊಸೋತೋ ಕೊಸೋದಾತ ಅರ್ದು ತೊಡೆ ಪೊಟ್ಟಿನ ಸೊಗ್ಳು ಕಸ್ಲಿ ತಚೇರ್ ಕತ ಅಖಂಡಿಗೆ ತೋ ಪೊಕ್ಳು ನಟ ಕಸೋ ತುಡಿ ಕವಿತಾ ಚಿಂತ ಅಮ್ಗ ಖಂಡಿತ ಬುಕಾರ ವಾಸು ಮೇಳ್ತಾ ಮುಕ್ಲು ವಿಷಯ ನಾಟಕ ಸಂಘರ್ಷಾತ್ಮಕ ವಿಷಯ ಭವಾರ್ಥ ದುಬಾವ್ ಅನಿ ನಿರಾಸ್ ಭವಾರ್ಥಾಕ ಕಾಳೋಕ ಅಂತ ಹುಡುಕಿ ವಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂತ ಲೀಪ್ ಇನ್ ದ ಡಾರ್ಕ್ನೆಸ್ ಮುಂಟಾತ್ ನಾಟಕಚ ಆದಿವಚನ ಅಂತ ನಾಟಕರ್ತ ಅಬ್ರಹ್ಮಜ ಸಕ್ರಿಪಿಸಜ ಅದ್ಲಿ ಕಾಣಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ರೀತಿಯ ಪಟ್ಲಾಯ್ತ ತುಜೋ ಮಾಯಂಗ ಹಾವು ಸಾಂಡ್ ದುಸರೋ ದಿತ್ತ ಹಾವು ಮುಳ್ಳ ದೇವಾಚ ಆದೇಶ ಕಲ್ ಜಾವನ್ ಪರಗಮಾಕ ವೆಚ್ಚೆ ತೈಸರ್ ನಂದನ್ ಜಾವಂಚೆ ವಾಸೋಂಗ್ ಮೇಳ್ತ ಸಂತತ್ ನತ್ಲೆಲ್ಯ ಅಬ್ರಹ್ಮಾಕ ಹಾಗರ ತಾವನ್ ಇಸ್ಮಾಯಲಾಕ ಅನಿ ಸಾರ ತಾವನ್ ಇಜಾಕಾಕ್ ಜೋಡ್ಚೆ ಅನಿ ಪೈಲೆ ಇಸ್ಮಾಯಲಾಕ ಅನಿ ಉಪರಾಂತ ಇಜಾಕಾಕ್ ಹೊಗಡಾವಂಚ ಅಂತಾಕ್ ಪೌಂಚೆ ದೇದೇಸ್ಪರ್ಧಾವಂಚೆ ಅಮ್ಕ ವಾಸೋಂಗ್ ಮೇಳ್ತ ಕವಿ ಮುಂಟ ತೋಡ್ಯಾ ಕಳಾಂತಿಕ ಇಸ್ಮಾಯಲ್ ಪೂಜ್ ಜತ ಉಪರಾಂತ ಶಿನ್ ಸಾರೇಕ ದೇವಾಂದಿಲೆ ಫಳ್ ಮುಣತ ಯಾ ವಾಕ್ಯಾನಿ ಅಬ್ರಹ್ಮಸ ಬರೋಸ ಆಸಾತರ್ ಒಸೊಂದಿ ಇಸ್ಮಾಯಲ್ ಅನಿ ಹಾಗಾರ ದೊಗಾಯಿ ವಿಂಗಡ್ ದುಃಖಾಂಗಳೈತ್ ದೊಗಾಯಿ ವನ್ವಾಸಾಕ್ ತಿಂಗಿಲಿ ತಶೆನ್ಸ್ ತೋಡ್ಯಾ ಕಾಳ ನಂತರ ದೇವಾನ್ ತಕ್ಕಿದ್ದಿಲಿ ಇಜಾಕಾಕಿ ಕತ್ರೋನ್ ಅಪ್ಪನ ಬಿಟೋಂಗ್ ಬಲಿ ಯಾ ಉತ್ತರನೇ ಅಬ್ರಹ್ಮಸೋ ನೀರಾಸ್ ಅಮಿ ಅರ್ಥ ಕರಿಯತ್ ಓ ನೀರಾಸ್ ವೈ ಪಣ ದುಬಾವ್ ನೈ ಇಜಾಕಜ ಸಕ್ರಿಫಿಸಾಂತ ದೇವಾಂತಕ ದಿಲ್ಲಿ ಬಸೋಣಿ ಆಕಾಶಜ ನೇಕತ್ರ ಬರೀದು ಸಂತತ್ ವಾಡ್ತಿಲಿ ಮುಳ್ಳಿ ತೋ ದುಬಾವೇನ ಇಜಾಕಾಕ್ ಬಲಿ ಬೇಟೋಂಕಿ ತೋ ಪಾಟಿಂಗ್ ಕರಿನ ಹೀ ಕಾಳೋಕ ಅಂತ ಹುಡುಕಿ ಯಾ ಬವಡ್ ನಾಟಕಚ ಪಾತ್ರಾಂಚಿ ತುಲನಾತ್ಮಕ ಸಖತ್ ನಾಟಕಿಸ್ ಇಜಾಕಾಕ್ ನೋವ್ಯಾ ಸೊಲ್ಯಾಚ ಜಿಜುಕ್ ತುಲನ ಕರೋಂಕು ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ಚ ಬರೀ ದಿಸ್ತ ತಶೆ ಅಂದಲ್ಯಾರ ದಾದಾ ಸೌಮ್ಯಾಚಿ ಖುಷಿ ಜಾವ್ ಮುಳ್ಳಿ ಜಿಜುಚ ಗೆಸ್ಸೆ ಮನೆ ಮೊಳೆ ಅಂತ್ಲ್ಯಾ ತಶೆ ಅಂದಲ್ಯಾರ ಮುಜಿ ನೈ ತುಜಿ ಖುಷಿ ಜಾವ್ ಮುಳ್ಳ ಉತ್ತರ ಬರೀ ದಿಸ್ತಾತ್ ಇಜಾಕಾಚಿ ಉತ್ತರ ತಸಲಿ ಪುನ್ಯಾ ಬರೀತ್ ಕರ್ನಿ ಆಡಾಯನ್ಗಿ ಹಾವ್ ಜಿಜುನ ಬಾಪಾಚಿ ಖುಷಿ ಕರ್ಚಾ ಖಾತಿರ್ ಕುರ್ಸಾಚ ಮರಣ ವಿಸ್ಟಾಕ ಸಮಾಸ ಮುಳ್ಳ ಬರೀ ಭೋಗ್ತಾತ್ ತಕ್ರಾರ್ ಅನಿ ಸವಲ ಇಜಾಕಾಚಿ ತೊಡಿ ಉತ್ತರ ಇಜಾಕಾಚಿ ಪ್ರಾಯ ನಿರ್ಧಾರಿತ ಕೊರೋಂಕು ಅಡ್ಕಳ್ ಹಾಡ್ತಾ ಇಜಾಕಾಚ ಸಕ್ರಿಪೇಸ ವಳಾರ ತೋ ಬುರ್ಗೋಗಿ ಟೀನೇಜರ್ಗಿ ತರ್ನಾಟೋಗಿ ಅಸಲಿ ಸವಾಲ ದೋಸ್ತಾತ್ ದಕ್ಲ್ಯಾಕ ತಸಲಿ ಪುನೆ ಅಂಕರ್ನಿ ಆಡಾಯನ್ಗಿ ಹಾವ್ ದಾದಾ ಖಂಡಿಯಾ ಮೋಗ ಓಡ್ನಿ ಆಶೀರ್ವಾದಿ ತುಜೆ ಮಾಯಂಗ್ ತುಂಕೊಳೈ ಒಸ ಉಮ್ಮದಿಲ್ಲ ಮುನ್ ತಿಕಾ ಬೊಳಾಯ್ ಹೀ ಉತ್ತರ ಐಕತನ ಹೀ ಉತ್ತರ ತೋಜೆ ಬುರ್ಗೋಗಿ ತರ್ನಾಟೋಗಿ ಟೀನೇಜರ್ಗಿ ಹೇ ಅಮ್ಕ ಕಳನ ಮುಕ್ಲೆ ಅನೇಕ ಉತ್ತರ ಸಂಚಂದ್ರ ದಾದಾ ಕಂದ್ ಕರಿನಕ ತುಕ ಮುಜೆ ಪಶಿ ಬೋರೋ ಬುರ್ಗೋ ದೀತ್ ಸದಾಂತಚಿ ಖುಷಿ ತುಯ ಪಡ್ಲಾಯ್ ತುಜೆ ಓಡ್ನೇಕ್ ಇಡೇನ್ ದಿವಂಕ್ ನಾಯ್ ಸುಮಿ ತುಕ ಬುಜೈತಲೋ ಕಾಳಿಜ್ ಗಟ್ಕರ್ ತಾಚಿ ತಾಕೀದ್ ಕರಿ ಜಾವಂದಿ ಕಿಣಾ ಬಿತರ್ ಯಾ ನೀ ಕುತರ್ ದಾದಾ ಮೊಜಾ ದೋಳ್ಯಾಂಗ್ ಬಾಂಧಿ ನಾಯಂಗಿ ಲುಗಾಟ್ ನಟ್ಲ್ಯಾರ ಅಪ್ಶಿಸ್ ಗುಮ್ಟಿ ಹಲೋನ್ ಮಾರಕಾಯ್ ಸುಖತ್ ಹೀ ಉತ್ತರ ಇಜಾಕಚಿ ಪ್ರಾಯ ಪರ್ಕೊಂಗ್ ಅಡ್ಕಳ್ ಹಾಡ್ತಾತ್ ಅನಿ ನಟಾಕಿಸ್ತಾನ ಆಪ್ನಾಚಿ ಉತ್ತರ ಇಜಾಕಚ ತೊಂಡ ಅಂತ ಸಂಗಲ್ಯ ಬರಿಂದಿಸ್ತಾತ್ ಸಂಪಣಿ ನಟಕರ್ತಸ ಉದ್ದೇಶ ಕ್ರಿಸ್ತವಾಂಕ ಬೈಬಲಾಜ ಸತಾ ಶಿಕೋಸ ಮುಳ್ಳ ತಜ ಪ್ರಸ್ತಾವನ ಅಂತ ಸದಾಣೆ ಸಂಗ್ಲಾ ಅನಿ ಅಶೇ ಲೆಕ್ಲ್ಯಾರ ನಟಾಕ ಯಶಸ್ವಿ ದತ್ತ ಅಬ್ರಹ್ಮ ಬರಿ ಹರಿಯಕ ಬವಾಡ್ತ್ಯಾನ ದೇವಚ ಬಸವಣ್ಣ ವಿಶ್ವಾಸಿ ರಾಂಚನ್ಸ್ ಬವಾಡ್ತ ದೇವ ಆಪಲ್ಯಾ ಬಸವಣ್ಣ ವಿಶ್ವಾಸಿ ಆಸ್ತಾ ತಶೆನ್ಸ್ ದೇವಚ ಬಸವಣ್ಣ ಮನುಷ್ಯನ ವಿಶ್ವಾಸಿ ಆಸ್ಲ್ಯಾರ ದೇವ ತಾಚಿ ಬಸವಣ್ಣ ಜಾರಿ ಕರ್ತಾ ಮುಳ್ಳ ಶಿಕೋಂಚ ಅಂತ ನಾಟಕ ಯಶಸ್ವಿ ದತ್ತ ಪುಣ ನಾಸ್ತಿಕನಿ ವಿಚಾರವಾದಿನಿ ಆಪಲ್ಯಾ ಪುತಾಚಿ ಬಲಿ ವಿಸಾರಿಸೋ ದೇವ್ ಅಮಾನುಷ್ ಮನುಷ್ಯ ಪಣ್ಣತ್ಲು ಮುಣ ವಾದ ಮಾಡುಕಿ ಸಾಧ್ಯ ಸ ದೇವಾಕ ಏಕ್ ಮೇಟ್ ಲಗ್ಗಿ ಉಂಚಾಕಿ ದೇವತಾನ್ ದೋನ್ ಮೇಟಾ ಪೊಯ್ಸ್ ವಸೋಂಗ್ ಅಸಲು ವಿಸಾರ ಕಾರಣ ಜಾವಂಕ ಸ ಮುಣ ಸಂಗುಕಿ ಸಾಧ್ಯ ಸ ಸಂಗತಸ್ ಸಮಾಜಶಾಸ್ತ್ರಿಯಾನಿ ಅಬ್ರಹ್ಮನ್ ಇಜಾಕಚೆ ಬೆಲೆ ಬೇಟೋಂಗ್ ಮುಖಾರ ಸರ್ಚಾಂತ ದೇವ ಸತಾಳು ಪಳ್ಚಾಕಿ ತಾಚ ಕಾಳಜ ಸಮಾಜ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪಳ್ಚಾಕ ಸಡ್ ಮಹತ್ವದಿಲ್ಲ ಮುಳ್ಳ ವಾದ ಮಾಡುಕಿ ಸಾಧ್ಯ ಸ ಅಬ್ರಹ್ಮ ತ್ಯಾ ಕಾಳಾಚಿ ಬಹುಶಃ ಮುನ್ಷ ಸಕ್ರಿಫಿಸಿ ರಿವಾಜ್ ಕಾಯಿ ಪಡೋ ಮುಖಾರ ಸುರ್ಲೋ ಗಾಯಿ ಮುಣ ವಿಸಾರಂಕಿ ಸಾಧ್ಯ ಸ ಅನಿ ತ್ಯಾ ವೇಳಾರ ತಕ ಬೋಲೆ ಅನ್ ಸಿರ್ಕಲ್ಲಿ ಶಡಿ ಮೇಳ್ಳಿ ಗಾಯ ಮುಣ ವಿಸಾರಂಕಿ ಸಾಧ್ಯ ಸ ಒಯ್ತರ್ ತುಜಾ ಪುತಾಕ ಬಲಿ ಬೆಟೈ ಮುಳ್ಳೋ ತಾಳೋ ಕೋಣಾಸೋ ಅಬ್ರಹ್ಮ ಸೊಸ್ಸು ದೇಖೋನ್ ಖಣಿಯ ಚನತ್ರಿನ ವಿಶ್ಲೇಷಣ ಕರ್ತನ ನಾಟಕ ಸಬಾರ ವೈಚಾರಿಕ ಸವಾಲ ಉಬ್ಜೈತರ್ ಭಾಸ್ ಕವಿತಾ ಶೈಲಿ ಬೊಗಣಂಚ ಪಿಂತ್ರಾವಣಿ ಸಬಾರಂಚ ಮೋತಿಂತ ಲಾಮ್ ಕಾಳ್ ಬಿಡಾರ್ ಕರೀತ್ ದೇವರಂಕರು
1: ದೇವರಂಕರು ಫಾದರ್ ಆಲ್ವಿನ್ ತುಮಿ ಅವೆ ಜಾಗೋಣ ದಿಂಜ ಪೈಲೆನ್ಸ್ ಸಂಪೈಲ ಬಹು ಸುಂದರ ರೀತಿ ಅಬ್ರಹ್ಮಚ ಯಜ್ಞಾನ ಅಬ್ರಹ್ಮಜಿ ಯಜ್ಞಾನ ನಾಟಕ ವಿಷಯ ಶೈಲಿ ವಿಷಯ ಭಾಷೆ ವಿಷಯ ಅಮ್ಕ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ರೀತಿ ತರಿ ಪೇಪರ್ ಆಸಾ ಪೂರ್ಣ ತೇ ತುಮಿ ನೇರ ಅವನು ಆರ ಅವನು ಅಮ್ಕ ಸಂಗ್ಲಾ ತ್ಯಾಕತಿ ತುಮಕ ದೇವರ ಗುರು ಮುಂತ ಕೊಣಾಯ್ಕಿ ಪದ್ರ ಬಚ ಉಲೋಪ ಓಯ್ ಸವಲಾಸ ಪ್ರಬಂಧವೇ ಸವಲಾಸ ದಯಕರ್ ಇವ್ ಸಾರಿ ಅದು ಫಾದರ್ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್
3: म्हाका हांवें त्या मनशा विशीं शिकता आनी तें सवाल आसलें तो 65 वर्सां कित्याक संपादक आसलो उपरांत म्हणून ते वेगवेगळे संदर्भांनी आयलें. आतां एकच नाटक ताणें कित्याक बरयलो उरले बरयले खंय आसात गी या पर कोणाकी कळीत ना गी आनी तो बरयल्लो सदारण सुरवातेच्या काळार म्हळ्यार ताचे ताच्या एक साहित्यीक पैणाचेर उपरांत ताणें कित्याक बरयलें नांत कांय खंय म्हण एक उजवाड मेळटा गी न्ही सर
4: ताणें बरयलें म्हणून ताणें आसा दाखलो आसा पुराय तो ते म्हणजे लेखनांत बरयलें हांवें पूण वेळ पावना म्हाका ते त्या वेळार पत्रां ना दिल्लीं त्या खातीर कोण फायद जायनासतना ते भितर उरल्यान म्हणून ताणें दिलां तितल्यांच तर पूण खंय आसात म्हणून काडल्या म्हणून आणखी म्हाका कुतून
2: ओके
4: पूण ताणें बरयल्यान वय
5: म्हजे लागीं एक ड्रामा आसा तो ताणेंच बरयल्लो की या दुसऱ्यान सुद्दां करेक्शनाक आयिल्लो की ताचेर नांव कांय ना ताच्याच जंय अंतलो म्हाका मेळ्ळा ताचे अक्षर बोगाना म्हाका तसो न्हय म्हणून ताका मस्त करेक्शनाक येतलें लायक अंजे मात न्हय मस्त पात्राबांचे देसीचे पुराय ताच्याच कडेन करेक्शनां येतलें ताच्या भायर ताका सा पावल सभेचे हाचे विशेन पावल सभेचेय काम आसलें जायतें आनी जायतें काम आनी तो होमियोपॅथीक जर्मन भास जाणा आसलो जाल्ल्यान होमियोपॅथीक ते जर्मन भाशेन ते पुरो ट्रान्सलेशनां ताकाच येतलें आस्पत्रेचे फादर मुल्लर्स तो ऑफकोर्स पयशां खातीर करतलो अशें येता ट्रान्सलेशन तसो करतलो ताणें म्हाका एक ताचे कडेन एक कडतील मेळ्ळ्या एक 4 पेज ड्रामा आब्रांवच्या ज्ञान इंग्लिशान आसा ताच्या ताच्या संग्रहांत आसा भोशा ताचें हें टायटल तशेंच आसा ताणें मात हो मस्त विस्तारावन बरयला हो नाटक काव्य नाटक पूण ताका कांय इन्स्पायर थंय जाला आसतलो तशें धाकटे धाकटे मॅड्रासच्या एका पद्रबान बरयलो याजकान बरयल्लो 4च पेज तो कांय सेमिनारीन केळूंक कांय आसतलो
1: देव बरें करूं मोगाचे न्हू आमी अखेरीच्या वांट्याक आयला संक्षिप्त रिती हांव हे प्रबंध मंडन कितें आसा ताका एक अखेर घालूंक प्रयत्न करता हांवें जिंच्या प्रकार म्हाका दिसता तुमी ओपतात म्हजे बरी भोव सुंदर आनी संशोधनात्मक रिती चारी उलोवप्यांनी लुवीस मस्केलांसाच्या जिनयांनी ताच्या साहित्या विशीं आपली बरपां मंडन केली आनी ह्या द्वारे आमकां समेस्तांक लुईस मस्केलांडेच्या जिनया आणि त्याच्या साहित्याविषयी सडीत जाणकारी नव्यो आलोचनो मेळ्ळ्यो खंडीत या सर उलोवपांनी निजाकी विशेष मेहनत आनी संशोधनाची वावंट झळकता हांव चॅरी पेपर विशीं एक एक एक दोन उतरां मात्र सांगता श्रीमान डॉल्फी खसियान लुईस मस्केलांडेच्या जिनये विशीं आनी त्याच्या वट्टारे साहित्य कृशे विशीं निजाकी वर्ती माहिती आमकां दिली लुईस मस्केलांडेस एक देवोत मनीस एकीन मनीस आनी कोंकणी भास साहित्य आनी संस्कृती विशीं कठीण हुस्को आनी मोग आसलो मनीस एखाद वेळार ताणें कोंकणी खातीर कितें केलां तर ते निस्वार्थपणे केलां शिवाय खंयच्याय फायद्याक न्हय म्हणलें डॉल्फी बाबाच्या उलोवपान आमकां कळटा लुईस मस्केलांडेच्या कविते विशीं मेल्विन रॉड्रिगस बाबान खंडीत नवी नदर आमकां दिल्या विशेष करून लुईस मस्केलांडेच्या काव्यांत ताच्या छंदाची सोबाय सोबायेची नदर आमकां दिल्या हातूंत आमकां कितें कळटा गे म्हळ्यार लुईस मस्केलांडेस खंडीत काव्य छंदा विशीं बरी माहेत आसलो मनीस आनी आजकालच्या कवींनी ह्या विशीं सडीत खालजी वयसिल्यार खंडीत कोंकणी काव्य आनी सडीत फळाभरीत करयत कोणा म्हणले मेल्विन बाबाच्या उलोवपाद्वारी जाहीर जाल्ली एक संगत आनी तिसऱ्यान लुईस मस्केलांडेच्या पत्रकारिके विशीं बाप फ्रांसिस रॉड्रिगस हांणी खंडीत विशेष झळक आमकां दिली एका रितीन लुईस मस्केलांडेस त्या काळार प्रत्येक उद्यमाची एक व्हड क्रांतीच ताणें केल्ली म्हळ्यार सूक जावचें ना कोंकणी दिर्वें केवल एक सादें पत्र न्हय बगार एक विशेष प्रभाव आसलें पत्र म्हणलें आमकां समजता आनी कानडी लिपींत कोंकणी पत्रिकोद्यम एका लायका द्वारी आरंभ जालें म्हणलें वडा दादोस्काची गजाल आनी बाप आल्विन सरव हांणी लुईस मस्केलांडेचो काव्य नाटक अब्रामाचें यज्ञदान हाचे विशीं बरें लेख सादर केलें थोड्याच पात्रांनी विणिल्लो हो काव्य नाटक शैलेन शेक्सपियर या काळिदासाच्या काव्य नाटकांक लागीं आसा तें आमी गुमान दिजेल्ली संगत म्हाका इतलें सांगल्या उपरांत ह्या चारी उलोवपांनी उठली थोडीं सवालां थोडे विचार एक दोन तीन विचार हांव हांगासर मंडन करून म्हजें उलोवप अखेर करतां पयल्यान लुईस मस्केलांडेस एक देवोत मनीस भक्तिवंत मनीस म्हणलें आमकां समजता पूण ताणें पत्रकोद्यम आरंभ केल्लें म्हाका दिसता कांय सामाजीक क्रांती या राजकीय क्रांती करूंक म्हणून न्हय पूण केवल ताका कोंकणी भाशेचो साहित्याचो हुस्को आसलो त्या खातीर मात्र ताणें हे पत्रिकोद्रम आरंभ केल्ले म्हणलें स्पश्ट आसा त्या खातीर ताणें ताच्या पत्रांत विभिन्न सकाळीक विचार प्रस्तुत करचे प्रयत्न केले आनी हे पत्र एका लायकाचे तरी लायकांक मात्र न्हय धार्मिकांकय ते पसंत जालें कित्याक म्हणल्यार फादर फ्रांसिस सांगले बरी सुमार 25-30 याजकी त्या पत्रांत बरयताले आनी सराग बरोवचे याजकी आशिल्ले. इतलें सांगल्या उपरांत एका लायकाक पत्र चलोवन जे कश्टां जें तें लुईस मस्करणाच्या काळार तानूनसो आमी समजोवयेत. एका संस्थेचो पटिंबो नासता कोंकणी पत्रिकोद्यम चलोवचें असाध्य म्हूण हांव सांगना तरी भोव कश्टांचे म्हूण खंडी सांगता. ही एक दुरादृश्टाची तरी वास्तवी संगत. आज कोंकणी दिर्वें कोंकणीचें पयलें पत्र आनी विशिश्ट पत्र इत्यादी म्हूण आमी उडासाक हाडटांव आनी हें सत सयत कोंकणी दिर्व्याचे अंके आमी पळोवन तर लुईस मस्करणाच्या काळाक ही एक साहस मात्र न्हय एक पत्रिकोद्यमाक लागती क्रांती सय आनी विशेष खालजी वयसून भायर हाडिल्लें हें पत्र जावन आसा. आनी हांगासर एक संगत हांवें परत सांगत जाय. हांवें जर सांगली ती बिजनेसा खातीर भविश्यांत हांवें पत्रिकोद्यम आराम केल्लें न्हय. कोंकणी पत्रिकोद्यमा द्वारे दीस काडचें त्या काळारी कश्ट आसलें ह्या काळारी खंडीत कश्ट. आनी संगत म्हळ्यार आज कोंकणी विशीं आमकां उठचीं सवालां त्या काळारय आशिल्लीं. कसलीं तीं सवालां? धाकल्याक कोंकणीचो फुडार कितें, शाळांत कोंकणी नासतना कोंकणी आळू वता कोणा, शहरांत कोंकणी जाकी चड इंग्लीश उलयतात, घरांनी कोंकणी उलयतात, असलीं सवालां आजय आसात. 100 वर्सां पयलीं तीं सवालां आसलीं म्हणलें लुईस मस्करणाच्या पत्रिकोद्यमा द्वारे आमकां कळटा. सो इतलें सांगल्या उपरांत आजून तीं सवालां तशींच उरल्यांत आनी नेत्रावती आनी गुरुपर होळ्यांत मस्त उदक वळोनूच गेलां. आनी लुईस मस्करणाच्या काव्या विशीं आमी उलोवचे जाल्यार काव्य सक्त विशीं ताकाच दुबाव आसलो मेल्विन बाबान आपल्या उलोवपांत सांगलें. तरी कोंकणी काव्य संवसारान ताका एक व्हड कवी कसो मानून घेतला. ताचो काळ पळयल्यार तो भारताक आनी कर्नाटकाक अजून नवोदय काळ अशें ताच्यो कविता नवोदय काळाक ताळ पडच्यो कविता. तशें ताचेर विल्यम वॉर्ड्सवर्थ तशें रोमांटीक काव्याचो परिणाम पडला तर सुकना. नवोदय काव्याक छंद या मिटरी प्रमुख जाता म्हणलें आमकां कळिताची संगत आसा. आनी तशें ताच्या काव्यांत आमी तीस तसो छंद पळोवयात. तितलें मात्र न्हय लुईस मस्करणाचें विस्तार वाचपाची झळकी आमकां दिसनासतना वसना. ताका सभार बसो येताल्यो अशें ताणें तो धवी मात शिकलो तरी डॉल्फी आबान आमकां सांगलें बरी. इतलोसोर बसो तो आपल्या स्वा वाउंटेन मिनतन भविश्य शिकलो आनी विस्तार वासाप ताचें आसलें. इंग्लिशान तो वाचतलो, भविश्य संस्कृतय ताणें वाचलां जावंक किबरो आनी फ्रेंच मराठी ह्या भासांतलें साहित्य खंडीत ताणें वाचलां आसतलें. आनी शेक्सपियराच्या नाटकांचो प्रभाव, काळिदासाच्या नाटकांचो प्रभाव, ताच्या आब्रामचे यज्ञा नाटकांत खंडीत थोड्या मट्टाक म्हणून आमी पळोवयात. धाकल्याक शेक्सपियराच्या नाटकांनी आयंबीक पेंटामिटर चड यूज जाते आसा, आयंबीक पेंटामिटर. पूण लुईस मस्करणाच्या काव्यांत मेल्विन बाबा सांगल्या बरी आयंबीक टेट्रामिटर, पेंटामिटर, हेक्सामिटर हे सर्व वापरले आमी पळयता. ताच्या चड करून एक नाटक ताणें काव्य नाटक जावन एक अव्वल शैलेन लिखला तर ताचे खंडीत त्या काळार सडीत प्रचलित आशिल्ले कन्नडा, इंग्लीश, संस्कृत नाटकांचो प्रभाव पडला म्हणलें ते आमी खंडीत सांगयेत. बाप अल्विन सरवन आपल्या प्रबंध मंडळांत नाटकांत अखेरेक आयकूनसो आवाज देवासो गी या ब्रह्मसूत गी म्हणलें सवाल उठयला. आनी हे वाज बी सवाल म्हणून म्हाका दिसता. म्हळ्यार ताणें पदरपान सांगल्या बरी त्या काळार सहज म्हूण आशिल्ली मुनशा बली दिवंक म्हणूनच भविश्य अब्रामो इजाका वर्ण गेल्लो गी आनी थंयसर ताका बली दिवंक साध जायनासतना ताका बोकरो मेळ्ळो गी असलीं बरो सवालां उठचीं सहज. बाप ऑल्विन हाका तीं सवालां उठिल्लीं म्हाका निजाकी बरें म्हण दिसलें. म्हळ्यार कितें म्हळ्यार बाप ऑल्विन एक नाटकिस्त जाल्या दुबारी आनी असलीं सवालां एक अब्रामचे यज्ञा उठयता जाल्यार निजाकी एक गुंडायचें चिंताप एक तत्वशास्त्र ह्या अब्रामचे यज्ञा ह्या नाटकांत आमकां आसा म्हूण तें समजोवचें निजाकी वाजबी जावन आसा. कोणें गी म्हणलें आसा म्हाका खबर ना कोणें म्हणलें खंय गी वाचिल्लें आसा हांवें हो नाटक खेळोवन दाखोवचें की वाचून आस्वादन करूंक बरो म्हणलें एक उतार आसलें. पूण म्हाका भोगता हो खेळोवन दाखोवं की आनी वाचून आस्वादन करूं की सहज जाल्लो नाटक. तशें पळोवंक गेल्यार शेक्सपियराच्या नाटका विशीं ती आमी हेंच म्हणयात न्हय गे तें वाचून अध्ययन करूंक चड बरें आनी नटन करूंक सर तितलें बरें न्हय म्हणलें थोडें चिंता बी आसा. पूण आज शेक्सपियराचें नाटक संवसारभर खेळोवन दाखयतात आनी आमी इस्कॉलांत आनी आमच्या कॉलेजींनी ते वाचून अध्ययन करता. तशें लुईस मस्करणाचें नाटकी आमी भविश्या सडीत नाटन करनी लोकां मुखार करयत कोन्ना. आनी तितलें म्हळ्यार उपरांत ताच्या साहित्य परिसरान ताचेर विशेश प्रभाव केला म्हणलें आमी पारकी येत. ताका सभार बसोयतलो हांवें म्हळ्यार बरी वचन साहित्याचो आनी भविश्य भक्ती साहित्याचो प्रभावी ताचेर खंडीस नवोदय साहित्याचो खंडीत प्रभाव ताचेर आसलो. शेक्सपियराचो नाटक असो सर्वज्ञ डी व्ही जी तेसरांच्या काव्याची प्रभावाची झळकी आमी पळयली. कितें म्हळ्यार इतना सर विस्तार वासाप ताजे आसले मुळे आमका समजाता हंगा सर एक बरोवपी आकान विशेष करून एका पत्रकर्ताक जाय जे जाली मुळावी तरबेत कसली म्हणले लुईस मस्करण द्वारे आम्ही जाणा जाऊंक फवो विविध भाषेतल्या साहित्याचे विस्तार वासाप अध्ययन विमर्श आणि बासापास नासता एक बरो साहित्य उपजाना आपले खान दोळे उक्ते दवरन वस्तुनिष्ठ दिश्ट फंकाय नासता एक बरो पत्रकर्त उपजाना ते आम्ही निजाकी लुईस मस्करण द्वारे शिकेत कोणा इतले सांगल्या उपरांत मोगाचे न्हू हांवें एक विचार खंडी सांगूंक पावो लुईस मस्करणाच्या काळाक निजाकी तो एक व्हड साहित्य आणि क्रियाशील चिंतपी सई तसो काळ जुजांचो काळ इकॉनॉमिक डिप्रेशनचो काळ कोंकणीच्या परिसरांत शहरांत मिजासकी आसले तरी हळ्ळेनी दुब्लिकाय आणि कष्ट आसले त्या काळात सरी जाऊन लुईस मस्करणास आपले साहित्य आणि पत्रिकोद्यम समकालीन स्पंदन कसे सजयले त्याच कारणाक लागून तो कोंकणीच्या साहित्य आणि पत्रिकोद्यमाच्या संदर्भी प्रमुख जाता लुईस मास्कर आम्ही एदूर सांगला लुईस मास्करणाची लेगसी किती असा एक चरित्र किती असा ती मुखारून वरची वरती जबाबदारी अख्ख्या कोंकणीची म्हणून हांव चिंता समेजतांक देव बरं करून इतके सांगल्या उपरांत
6: अर्थ बरे रितीन कार्यक्रम सण वेल्ल्या बाप मेलवीन पिंट तुमकां देव बरं करू म्हणटा आता आक्रोश वांटो हांव समेजतांक उपकारांटो घेता कार्याचो संयोजक मनेस्त जोखीम पिंटो
7: कोंकणी संस्थो सान लुईस परिगणित विद्यापीठ आणि साहित्य अकॅडमी ह्यांच्या जोड आसऱ्या काल सोलोन हाडल्या कोंकणी कवी लुईस मस्करीन आजच्या जिवीत आणि वावरा विशी साहित्य मंच कार्यावळी कारण झाल्या सुमेस्तांचो उपकार हटवूंक हांव आशेतां तुमचो सर्वांचो मनपूर्वक उपकार बावरणो एका सुत्रांक सुमेस्तांक देव

0: एक नाटक तने काव्य नाटक जावन एक अव्वल शैलीन लिखला दर ताचे खंडित त्या काळार सडीत प्रचलित असले कन्नड इंग्लिश संस्कृत नाटकांचो प्रभाव पडला म्हणले ते आम्ही खंडित संगीत. बाप अल्विन सरवण आपल्या प्रबंध मंडळानंत नाटकांत अखेरीक ऐकूनसो आवाज देवा सोगी या ब्रह्म सोतगी म्हणले सवाल उठेल आणि हे वाजबी सवाल म्हणून म्हाका दिसता. म्हळ्यार ताणें पत्रपण सांगल्या बरी त्या काळार सहज म्हण आशिल्ली मुनश बली दिवंक म्हणूनच भौश अब्रामो ही जाका वर्ण गेल्लो गी आणि थंयसर ताका बली दिवंक साध्य जायनासतना ताका बोकरो मेळ्ळो गी असले बरं सवालां उठचीं सहज. बाप ऑल्विन हाका तीं सवालां उठिल्लीं म्हाका निजाकी बरें म्हणून दिसता. म्हळ्यार कितें म्हळ्यार बाप ऑल्विन एक नाटकिस्त जाल्यात बरी आणि असली सवालां एक अब्रामचे जिंदा उठयता जाल्यार निजाकी एक गुंडायचें चिंताप एक तत्वशास्त्र या अब्रामचे यज्ञता या नाटकांत आमकां आसा म्हण ते समजून जे निजाकी वाजबी जावन आसा. कोणें गी म्हणलें आसा म्हाका खबर ना कोणें म्हणलें खंय गी वाचिल्लें आसा हांवें हो नाटक खेळून दाखोवन की वाचून आस्वादन करूंक बरो म्हणलें एक उतार आसलें. पूण म्हाका भोगता हो खेळून दाखोवंक की आनी वाचून आस्वादन करूंक की सहज जाल्लो नाटक तशें पळोवंक गेल्यार शेक्सपियराच्या नाटका विशीं ती आमी हेंच म्हणयात न्ही गी ते वाचून अध्ययन करूंक चड बरें आनी नटन करूंक सर तितले बरें न्हय म्हणलें थोडे चिंता बी आसा. पूण आज शेक्सपियराचे नाटक संसारभर खेळून दाखयतात आणि आम्ही इस्कॉलांत आणि आमच्या कॉलेजींनी ते वाचून अध्ययन करता. तशें लुईज मस्कारोचे नाटकी आम्ही भौशा सडीत नटन करणी लोकां मुखार करियत करना आणि तितले म्हळ्यार उपरांत ताचे साहित्य परिसरान ताचेर विशेष प्रभाव केला म्हणले आम्ही पारकी येत ताका सभार बसयतलो हांवें म्हळ्यार बरी वचन साहित्य असो आनी भविश्य भक्ती साहित्य असो प्रभावी ताचेर खंडीत नवोदय साहित्य असो खंडीत प्रभाव ताचेर आसलो. शेक्सपियराचे नाटक असो सर्वज्ञ डीव्हीजी तेसरांच्या काव्याची प्रभावाची झळकी आम्ही पळय कितें म्हणल्यार इतले सर विस्तार वाचप ताचे आसले म्हणले आमकां समजता. हांगासर एका बरोवप्याक आनी विशेष करून एका पत्रकर्ताक जायजे जाली मुळावी तरबेत कसली म्हणले लुईस मस्कराना द्वारे आम्ही जाणा जावंक पवो. विविध भाशेंतल्या साहित्याचे विस्तार वाचप अध्ययन विमर्श आणि भासापच नासता एक बरो साहित्य उब जाणा आपले खान दोळे उक्ते दवरन वस्तुनिश्ठ दिश्ट फंकाय नासता एक बरो पत्रकर्त उब जाणा ते आम्ही निजाकी लुईस मस्कराना द्वारे शिकयत कोणा. इतले सांगल्या उपरांत म्हाका न्हू हांवें एक विचार खंडीत सांगूंक पवो लुईस मस्कराना काळाक निजाकी तो एक व्हड साहित्य आणि क्रियाशील चिंतपीसई तसो काळ झुजांचो काळ इकॉनॉमिक डिप्रेशनचा काळ कोंकणीच्या परिसरांत शहरांत मिजासकी असले तरी हळलेनी दुब्लिकाय आणि कष्ट असले त्या काळात सरी जाऊन लुईस मस्कराना आपले साहित्य आणि पत्रिकोद्यम समकालीन स्पंदन कसे सजयले त्याच कारणाक लागून तो कोंकणीच्या साहित्य आणि पत्रिकोद्यमाच्या संदर्भी प्रमुख जाता. लुईस मस्कराना आम्ही एदोर सांगला बरी लुईस मस्कराना लेगसी किती असा एक चरित्र किती असा ती मुखारून वरची वरती जबाबदारी अख्ख्या कोंकणीची म्हणून हांव चिंता. सोमेज तांक देव बरं करून इतलें सांगला उपरांत
1: अर्थाभर्त रितीन कार्यक्रम सण वेल्ल्या बाप मेलवीन पिंटो तुमकां देव बरं करूं म्हणटा. आतां आक्रोश वांटो हांव सोमेज तांक उपकार वांटूंक येता कार्याचो संयोजक मनेस्त जोकीम पिंटो.
2: कोंकणी संस्था सान लुईस परिगणित विद्यापीठ आणि साहित्य अकादमी हांच्या जोड आसऱ्या काल सोलोन हाडिल्ल्या कोंकणी कवी लुईस मस्कराना हाच्या जिवीत आणि वावरा विशीं साहित्य मंच कार्यावळीक कारण जाल्ल्या सुमेस्तांचो उपकार हटोवंक हांव आशेतां. तुमचो सर्वांचो मनपूर्वक उपकार बावडणो एका सुत्रांक सुमेस्तांक.

ती सावळी सान्याची आणि ती बावली रुपयाची वेळा काळा उतरा मेळा एका सल्याच्या मोगाती बोलू.